0: ಅದೇ
1: ಮೀ ವರ ಲೋಬಿಗೆ ಎಳೆಮಕ ಅವತ್ತರಿ ದೋ
0: ಅದೇ ಅದೇ
1: ಲೋಬಿಗೆ ವಾಹಕ ತಕ್ಕೆ ಕಣ್ಣೆಗೆ ಮಿ ಕಿಯಾದೆನಿ ದೋ ಮಿಲೆಮುಗ ಎಹೆಂ ವಿಮ ಕೊನ್ ಲವೆ ಸಮ ಜಹ ದೇಂ ವಿ ಮರಿಯಣ್ಣ
0: ಜಮೀಲ ಸಲೀಮುಗ ರಂಗಾವ್ ಲವೈ ಜಹಾದಂ
1: ಓಕೆ ಕೊಂ ಕುಚ ಕ ಹಾಸ ಕೊಲ್ಲವಿ
0: ಹಾಸ ಕೊಲ್ಲಾನ ಎಲ್ಲ ಫುರ್ದ ಸಮಾಯ ದೇ ಅಮ ಅದೋಹನ್ ತಿವಿ ಅಮ ಹುರಿಯ ಎಲ್ಲ ದೇ ಅವಗಳ ಮೇಲೆ ನಮೂನ ಕೊಂ ಕುರಸ್ ತಿವ ಹಾಸ ಕೊಲ್ಲಾನ ಕೊ ರಂಗಾವಾನ
1: ಎರೇನಿ ಮುನಿದೋ ಓಕೆ ಮಸಲೆ ನೆಂಗೆ ती कुदिन ती हुरी हाँ कुदिन शामिल वागो तो लवा मिज़ है देनी इंगे
0: हम हुरी हाँ कुदिन शामिल वागो तो लवा
1: जा ओके वारंग उफावे रेखंगे दे मकी वेला ना मारिया
0: हाँ मैं कोलम में वारंग उफावे रेखंगे
1: देंग एमने तो फाइसा की आदत भी खिदमत तक दिवे ही गाँव को देवा फवा बेफुले देंग फाइसा लेंग है देंग के मसे के फटा वाफा मिवनी उम्र वी ही या हारुगा एमने तो फाइसा है कि मदर से तो सानी आगे दाउर गे देवना फॉर्म एर गे में मती फॉर्म उन निम्बड़ा फवा बे कंबले देंग लेंग है देंग के में फाहा का कोल देवनी इश्की रोंगुं एमे गिना लेंग हाथ दवा फवानी वेस ए रोंगुं लेंवेर कम के दुनिया का मशहूर वे फवाना मकी डेजी मा मीहार गडे मिवनी नुअगडी एम मिनट हिंगाफा mi gadir ge feshum ge gotum mi geneste amil ra ku ge lave fahu am mariang ge request mi jahala de lava jahal de na
2: divi fm ge kumme gadire ge feshum mes divi amil ra ge lave ku